दॅट वॉज पीलू ठुमरी. संध्या काथवटे नाव प्रेझेंट्स मिश्र भैरवी ठुमरी. बोल डारो ना डारो मोपे रंग सुनो सुनो.